0: कार्यक्रम थे यादे चिंतामणि साहूंकर कंठती रजनी भुईंकर रचना तो सुनुने गीत
1: बाजुचे डुलो निशान रे मोर्दन बाजुचे डुलो निशान बाजुचे डुलो निशान बाजुचे डुलो निशान।